अस्सलाम वालेकुम नोदी है कि मेगाहर्ट्स दिवे ही एफएम के टी टाइम रिक्वेस्ट आ शोया को मियाद में बदल कोली अलगोंड अजीजा फारूक अज्जा मियाद बस मि शोगा बैबरम के फुर्सत निहार में दी हुलुवा लेफा डी एफएम नोदी है एके मि पेज मैसेज कोरानी पेसम एया में दवर को बेनुवा मैसेज नुनी आडवा हालम बेनुवा लावे रिक्वेस्ट कोलम के फुर्सत बस ಹುಳುವಾಲೆ ಇಫಮಿವಾಣಿ ಎಮ್ಮ ಒಮ್ಮಿದು ಕೂಡ ಮೇದು ಸಮ ವರ ಗಿನ ಫರತಕ ವಾಹಕ ದಕ್ಕಾಲವೇನೆ ಕಮ ಅಡುವಹಲಂ ಬೇನು ಲವೆಂಗ್ ವೆಣ್ಣಮವೆಸ್ ಅದಿ ಮೀ ಗ್ಯಾಂಗ್ ಎಕುವೆರಿ ಫರತಕ ಮೆಸೇಜೆ ರದ್ದು ಕೂಡ ಬೇನು ಬಿಎಸ್ಎಸ್ ಎ ಫುರ್ಸತು ಮೀ ಶೋಗತೆರೆ ಮೀವಣಿ ಹುಳುವಾಲೆ ಇಫ ಡಿ ಎಫ್ ಎಮ್ ನೋದಿ ಹೇಕೆ ಮೀ ಪೇಜ ಮೆಸೇಜ್ ಕೂಡ ಮುಂದಾಣಿ ಶೋ ಫಶಾಣಿ ಅಡುವನ್ಮಿಗೆ ಫರಾತು ಗೆರಿಸ್ತೆ ವರಂಗ್ ಹೀಗ್ಯಾಮ್ ಲವಯಕು

vara vara riti lave adu ivike medhi albumong arwana emme riti ellava demme mi ivalatini umid kuranti befna kamudi kama mi haftaage band jo mi shoga kinestew midani pakistan ge band payano nerunu suno album ge lavata mi far mi album mi oti daira mi lava mi muli album ka visimene visnuma emme boda par bod kollane asar gada ellave tenne veni mi ge diguminaki emme deminita egar sikuntu ekamuko hin hala kollaa fada tedweri husheluma mi husheluma बहुत सी आयते बहुत सी आ गही एतंग आयतकें एतंग हिकुमेतकें ए बहुटे वशागें मी हुरिहा इल्मेंगे बोते फोयत्तका फिलोसोफरुना मुदररिसुंगे अगोरि पस्तके मी हुरिहा हिकुमते फेन्नं हुरिरवेस तिबा तिदुवणी कोम्मेवे सेच्चकुं नुवत हकीकतुं सलामे वाशे उफला माचलुके तेरे काफिल वेकेलिचे अदे अर्कुट में मी उलेनी बोरे के तेरेगा और में नहीं वनी कुरिया देवे हैं एकमको मी एम्बुरे वनी हम एक दायर हैं के तेरेगा फोन तका सोशल मीडिया या वगुती मुनिफुई फिल्म के तेरेगा काफिल वे असलो तीरुलुं के मातिंग मी वनी हांदा नेतिफा मी लवेंग हांदां को तेरी मी वाह कथं सुहाल कुरनी मी हुरिहा इल्मे लिबिफा ಫಿಲನಿ ಕೊಂ ಎಚ್ಚಕಂ ಹೆಯೆ ಲಿಬಿಫಮಿವಾ ಅಗುಬೊಡು ದಿರಿಯುಳುಮುನ್ ತಿ ಕುರಣಿ ಕೀ ಹೆಯೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ರಿವಿಲಿಯೇಷನ್ ಮಿ ಲವೆಯ ಗುಳೆಗುತು ಮುನೆಫವೆ ದಾಯಿರಾ ಮಿ ಲವೆನ್ ಸುವಾಲ್ ಕುರಣಿ ಕಿಯವ್ಯಾಗೆ ತಿಂಬಿ ಮೀಹುಂ ವೆಸ್ ದಿರಿಯುಳುಮುಗೆ ಕೆಹಿವೆರಿ ಪುರುಗೆ ತೆರೇಗ ಪಂದೆಫ ತಿಬೆ ತಿಬು ಮಾಮೆದುಗೆ ಏಯ್ ಮಿ ಲವೆಗೆ ಎಮ್ಮೆ ಫುರಿಹಮ ಹುಲಾಸ ತಿಬಾಯಕಿ ಮೊಳ ಕಿಯವ್ಯಾಗೆಂ ಹುರಿ ಕಾಮ್ಯಾ ಮೀಹಕವ್ವೆತಾಣಿ ಏಕಮಕು ತೀರಿಯುಳುಮುಗೆ ಅಸ್ಲಮಗೋತಿ ಗೆಲ್ಲೆಫ ಎಮ್ಮೆ ದೆಮಿನಿಟಾ ಏಕಾರ ಸಿಕುಂತು ಬಯಾನ್ ಬೇಂಡ ಎ ವಗುತುಕೊಳು ಫುದ್ದಿನಿ ಮಿಹಾರುಕೆ ಇನ್ಸಾನಾ ಕುರಿಮತ್ಲಮುಂದಾ ಎಮ್ಮೆ ಪೊಡು ನಫ್ಸಾಣಿ ಮಸ್ಸಲ ಬಯಾನ್ ಕೊತ್ತಿನುಮಂ ಅದಿಲವೇಕಿ ದಾಯಿರ ಅಡುಹಲ